0: 819 kHz, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमसी चकडेला ते दुपारची ठीक सारे 12 वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग,
1: नमस्कार। आपला दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात प्रेम भराने मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। AM2 रेडिओ मॉरिशस वरून 30 मिनिटांच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभी खास तुमच्यासाठी आम्ही निवडलेले आहे श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकरांचे हे पुढील गणेश भक्तिगीत। अजित करकरे व सह गायकांच्या आवाजात तेव्हा अगदी मनापासून या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते।

0: श्रेष्ठ कवि शांताराम नांदगावकर गोर गणेश भक्ति गीत ऐकल्यानंतर रसिक हो सादर करीत आहोत. खरी बिस्कीत चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण गीत तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी तुला जपणार आहे. आणि हे गीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहेत जसराज जोशी व आकांक्षा भोई.
1: तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई,

मी सारी जिंदगी तुला जपणार आहे. सुंदर शब्द रचना रसिक हो खारी बिस्किट या चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण गीत ऐकल्यानंतर सादर करीत आहोत अनुराधा पौडवाळ यांनी गायलेले बंदिनी या गीत संग्रहासाठी हे पुढील भावगीत कधीही नाही कधीच नाही.

MBC शगाड्याला आता दुपारचे पावणे एक वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम तालीम या चित्रपट गाण्याने.

पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या पुढील गाण्याने करीत आहोत, याचा आस्वाद घ्या. सोनाली सुनावणी व समूहाच्या आवाजात आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आज आपला कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. मनापासून धन्यवाद, शुभ दिन व नमस्कार.

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
2: नमस्कार श्रोतनो, शेरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

श्रोतनो, आज मराठी दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्याच मूवीतून घेतलेलं एक गाणं ऐकूया. या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रुतनुपुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.